Only il birin tlingyan in RG zol boy good night zan hun po chatak i hun mani du sak na kalan si next kay tan i ol nal tlo ti ron ti vela il birin te kapan lom tak em duty hi in tinuam song song te on dam doi mum lian si in ni top mo ya dur tlang hian RG men jay bullet trut ve RG ni ve sa gom te han puang dun ve lila tro mo ya sa gom nge me chuanin ke wala hian ka ve ang ka be ang chin min ve ve la world cup at swan ka tan ber ze ke wala is o tho tur hian han she khop mo a kum hi an at se zok zok to lo ti hi shat lut tuk chin chan vi kong te hian ki chu Netherlands le Croatia ka chana an ta ve ve to chan dik po ka nei to lo RJ Felton England chan turi min te ka chan ta me ron ni e te ro to night so England England bo rak sang tat chan jil zam boi te hian ni RJ zwa be imo tun hi inula chung hin World Cup voi riat en nani te em karan ya jil zam hi a voi riat te me me tlem lu tuk so wang chan in a exact so ka shield on sam ya lo cha ma sikha ta tang rigot po khan in mo e ngai to athia mai to ra ka ngai a le hun lo liam ta zung zung mai a minute tem te ka lo nei to me a in sms a lim om tak tak mi ron thon tu te mi ron kom tu zung zung chunga lom tu ka se chan in 640 akron ki le do na ni hemi zo hian in english segment ka hun gan mang chole do na next time hianin kan RJ do om tak RJ eli hoin hun kan mang do nani o run relate sai sai tur khanin kan hanin som ngal bokani o 640 a khanin tu ma in my lovin kan run lut leve ka chumi chung chuang kan ti tur chul te kha lo ti zung zungila the chili is kan ke sabse akhri geet hum sunenge bare his mazedar geet ke sath is khan ka ant hum karenge jo ki hai hamare प्यारी सी फिल्म आपने कभी देखा होगा नहीं मुझे नहीं पता लेकिन ये है हम तुम फिल्म से जिसमें सैफ अली खान एंड रानी मुखर्जी ने किरदार निभाया था हम तुम फिल्म से ये बहुत ही रोमांटिक सॉन्ग एसएमएस मिरन थोंतु जोंग जोंग ते इंग्लैंड फैन सॉन्ग जोंग ते तान खानी का तान सकते हो नहीं आप सुन रहे हैं आकाशवाणी FM 100.7 आपके साथ आरजे ज्वाल बोई